तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

वखत सुहावा सदा तेरा अमृत तेरी बाणी हौ बलिहारी साचे नावे राज तेरा कब हो ना जावे राजो ता तेरा सदा निहचल एहो कब हो ना जावे चाकर ता तेरा सोए होवे जोए सहज समावे दुश्मन ता दुख ना लगे मूले पाप नेड़ ना आवे हौ बलिहारी सदा हुआ एक तेरा नावे जुगा जुगंतर भगत तुम्हारी।

अवर ना करना हार प्यारी अंतर जामी एक रहाव कोट जन्म भ्रम आया प्यारी अनक जोन दुख पाई साचा साहिब विसरिया प्यारी बहुती मिलह सजाई जिन पे तै पूरा सतगुरु प्यारी ते लागे साचे नाई तिन्ना पिछे छुटिए प्यारी जो साची सरनाई मिट

जां हर पाया हर कामन मन पाणी अन दिन गुण गावे नित साचे कथे अकथ कहानी जुग चारे साचा एको वरतै बिन गुर किने ना पाया नानक रंग रवै रंग राती जिन हर सेती चित लाया कामन मन सोहिलड़ा साजन मिले प्यारे राम गुरमती मन निर्मल होआ हर राखिया उर तारे राम।

ताटक ते सबना विच एको एको राम पतारू राम इकना प्रभ दूर वसै इकना मन आधारू राम इकना मन आधारू सिरजन हारू वड भागी गुर पाया घट घट हर प्रभ एको स्वामी गुरमुख अलख लखाया सहजे आनंद हुआ मन मानिया नानक ब्रह्म बिचारू घट घटे सबना।

दर्शन पावत हे राचो हो नाथ हे सहाई संतना अब चरण गहे रहाउ। आहे मन अवर ना पावे चरनावे चरनावे उलझियो अलम करंद कमल जियो अन रस नहीं चाहे एक हर लाहे अन ते टूटी है रिख ते छूटी है मन हर रस घूटी है